0: हजार दो तो अनी गर्त दी मका नान तर बाये डिसमिस तेले तू मका नका
1: परसुर तेर लगली प्राइस अली माका अंपर रवुन पुरोस अली पासा सामका
0: बीस हजार दो तो अनी गर्त दी मका नान तर बाये डिसमिस तेले तू मका नका ये